0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 KLE कनसू आणि आजच्या साहित्यिक आपल्या भेटीला. या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत रोशनी रविराज हुंद्रे आणि विजया उरणकर यांना. या दोघींच्या कविता आपण आजच्या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 KLE कनसू.
1: नमस्कार, मी रोशनी रविराज हुंद्रे, बेळगाव. मी बागेतल्या कविता या समूहातून इथे कविता सादर करण्यासाठी आली आहे. माझी पहिली कविता मी तुमच्यासमोर सादर करते. ती मला आजकाल जे व्यसनाधीन होऊन तरुण झिंगाटून फिरतायत त्यांच्यावरती आधारित आहे. व्यसनी तारुण्य. विस्कटलेल्या अंथरुणात गोळा झालेला हा जीव बघवत नाही रे तुला. तारुण्य आहे मी, नका नेऊ रे मला मरणाच्या दारात. व्यसनाचा पोरखेळ होता तो आयुष्याचा खेळ झाला सारा. व्यसनाधीन होऊन का उतरवले रे मला मध्याच्या प्यालात. तारुण्य आहे मी, नका नेऊ रे मला मरणाच्या दारात. बघतो तो तुला अडखळलेल्या पायांनी येताना. अपेक्षा होती त्याची तुला म्हातारपणीची काठी म्हणून बघताना. काय अवस्था होती रे त्या बापाच्या मनात. तारुण्य आहे मी, नका नेऊ रे मला मरणाच्या दारात. नऊ महिने गर्भात जपले तिने तुला. काळजाचा तुकडा म्हणून आयुष्यात आणले तिने तुला. निकामी झालेले तुझे हे शरीर बघवत नाही रे तिला. तिच्या काळजाचे तुकडे होताना दिसत नाही का तुला. तारुण्य आहे मी, नका नेऊ रे मला मरणाच्या दारात. काय मिळाले तुला व्यसनात भविष्याची चितार असताना. झोकून दिलेस अंधाराच्या झोकात स्वतःला. तारुण्य आहे मी, जगायचं आहे मला अजून. म्हातारपण पाहायचं आहे मला. इतक्यात नका नेऊ रे मला मरणाच्या दारात. व्यसनमुक्त होऊन जगवा मला आयुष्यात.
2: नमस्कार, माझं नाव विजय उदय उरणकर. बागेतील कविता समूहातून मी आपल्यासमोर आज कविता सादर करत आहे. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे जगणे मोलाचे. सर्व सजीवांमध्ये माणसाचा जन्म मोलाचा आहे म्हणून त्याचे जगणे महत्त्वाचे आहे. माणसाला वाचा आहे, बुद्धी आहे म्हणून त्याचे जगणे महत्त्वाचे आहे. रोज किती प्राणी पक्षी जन्माला येतात, किती रोज मृत्यू पावतात, पण माणूस हा वेगळा आहे म्हणून त्याचे जगणे महत्त्वाचे आहे. कोणी दुष्काळाला कंटाळून, कोणी कर्जाला कंटाळून, कोणी प्रेमभंग झाला म्हणून, कोणी परीक्षेत नापास झाला म्हणून, कोणी मानहानी झाली म्हणून आत्महत्या करून घेतो. कारण काहीही असो, का आपला जीव मारायचा. माणसाचा जन्म मोलाचा आहे म्हणून त्याचे जगणे महत्त्वाचे आहे. संयम बाळगा, सहनशक्ती वाढवा, प्रयत्न करा, हार मानू नका, जगा आणि जगवा. कारण माणसाचा जन्म मोलाचा आहे म्हणून त्याचे जगणे महत्त्वाचे आहे. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे संस्कार. ज्यांनी केले संस्कार ज्यांनी तुला घडविले त्यांनाच ठेवले वृद्धाश्रमात. अडगळीच्या खोलीत टाकावे तसे निर्जीव वस्तूसारखे ठेवलेस तू तळघरात. आज या भावाकडे, उद्या त्या भावाकडे फिरविले त्यांना घराघरात. उद्या तुझी मुलं मोठी होतील, तुझ्याशी ती अशीच वागतील. मग कोणते संस्कार करशील त्यांच्या मनात.
1: आताच विजयाताईंनी संस्कार याच्यावरती कविता केली. माझी पुढील कविता आहे किंमत. ही कविता मला सुचते म्हणजे ज्यावेळी आपण प्रत्येक गोष्टीची किंमत मोजतो, पण खरी किंमत काय आहे हे प्रत्येकाला समजलेलंच नाही आहे असं मला वाटतं. किंमत कशास आणि कशासाठी असते प्रश्न वाटतो सोपा, पण उत्तर मात्र कठीण असते. पैशाला नाही किंमत, किंमत तर गरजेला असते. गरज संपली तर पैशालाही किंमत नसते. प्रश्न वाटतो सोपा, पण उत्तर मात्र कठीण असते. पाण्याला नाही किंमत, पाण्याला नाही किंमत, किंमत तर तहानलेल्या कंठाला असते. तहानच भागली तर पाण्यालाही किंमत नसते. प्रश्न वाटतो सोपा पण उत्तर मात्र कठीण असते. मरणाला नाही किंमत, मरणाला नाही किंमत, किंमत तर श्वासाला असते. श्वासच थांबला तर मरणालाही किंमत नसते. प्रश्न वाटतो सोपा पण उत्तर मात्र कठीण असते. नात्याला नाही किंमत, नात्याला नाही किंमत, किंमत तर माणुसकीला असते. माणुसकी सरली तर नात्यालाही किंमत नसते. प्रश्न वाटतो सोपा पण उत्तर मात्र कठीण असते. प्रेमाला नाही किंमत, अहो प्रेमाला नाही किंमत, किंमत तर विश्वासाला असते. विश्वासच तुटला तर प्रेमालाही किंमत नसते. प्रश्न वाटतो सोपा, बघा ना, प्रश्न वाटतो सोपा पण उत्तर मात्र कठीण असते. नशिबालाही नाही किंमत, नशिबाला ही नाही किंमत, किंमत तर वेळेला असते. वेळ बदलली तर नशिबालाही किंमत नसते. प्रश्न वाटतो सोपा, तुम्हाला माहितीच आहे, उत्तर मात्र कठीण असते. हजारोंचे पैजन, हजारोंचे पैजन पायीच असते, पण रुपयाचे कुंकू मात्र कपाळी शोभते. किंमत ही किमतीलाच असते. प्रश्न वाटतो सोपा, प्रश्न वाटतो सोपा पण उत्तर मात्र उशिराच मिळते. कारण किमतीला मोल नाही, कारण किमतीला मोल नाही. किंमत ही अनमोल असते, किंमत ही अनमोल असते.
2: रोशनीताईंनी आताच किमतीबद्दल आपली एक कविता ऐकली. पुढचं माझी कवितेचं नाव आहे माणुसकी. जीवनात माणसाला तराजूत तोलू नका, जीवनात माणसाला तराजूत तोलू नका. चांगला का वाईट शिक्का हा मारू नका, चांगला का वाईट शिक्का हा मारू नका. सगळेजण राहतात त्यांच्या परिस्थितीनुसार, सगळेजण राहतात त्यांच्या परिस्थितीनुसार. चेष्टा त्यांची करून हसू तुम्ही नका, चेष्टा त्यांची करून हसू तुम्ही नका. काही गुण काही दोष सर्वांमध्ये असतात, काही गुण काही दोष सर्वांमध्ये असतात. मी शाना म्हणून धडे शिकवू नका, मी शाना म्हणून धडे शिकवू नका. आयुष्यात सुखदुःख येत जात असतात, आयुष्यात सुखदुःख येत जात असतात. काय मिळवले काय घालवले याचा हिशोब मांडू नका, काय मिळवले काय घालवले याचा हिशोब मांडू नका. भेदभाव दूर प्रेमाने सगळ्यांसोबत राहा, भेदभाव करून दूर प्रेमाने राहा सगळ्यांसोबत. आपुलकीने सर्वांशी वागून माणुसकीने जिंका, आपुलकीने सर्वांशी वागून माणुसकीने जिंका.
1: आजकाल सगळीकडे ॲक्सिडेंट होत आहेत, त्यावरतीच ही मला कविता सुचली आहे. म्हणजे आता तुम्हाला शेवटी पर्याय नाही, की मार्गच तुम्हाला सांगतोय की अरे थोडं सांभाळून गाडी चालवा. माझ्या कवितेचा शीर्षक आहे मार्ग. आयुष्याच्या वळणावरती, आयुष्याच्या वळणावरती सोबत असतो तुमच्यासाठी. मार्ग आहे मी तुम्हीच निवडा, मार्ग आहे मी तुम्हीच निवडा. पोहोचवीन मी तुमच्या दारा. नको घाई नकोच गडबड, नको घाई नकोच गडबड. मग होईल तुमचीच धडपड. वाहन चालविता लक्षात ठेवा, वाहन चालविता लक्षात ठेवा. आहेत काही नियम आपणाला, पाळता नियम लक्षात ठेवा, पाळता नियम लक्षात ठेवा. वाचवितो हा तुमच्याच जीवा. मार्ग आहे मी तुमच्याच करिता, मार्ग आहे मी तुमच्याच करिता. राखा मान माझ्यापणाचा, राखा मान माझ्यापणाचा.
2: बेळगावमध्ये आजकाल गाड्यांचं प्रदूषण भरपूर वाढलंय, त्यामुळं सगळीकडं स्वच्छ हवा माणसाला मिळेनाशी झालेली आहे. मग त्या तरीसुद्धा बेळगावला दुसरं महाबळेश्वर हे नाव दिलेलं आहे. त्याच्या अनुसरून मी पुढची कविता वाचते. माझ्या कवितेचं नाव आहे बेळगाव. थंड हवेचे ठिकाण आहे बेळगाव, थंड हवेचे ठिकाण आहे बेळगाव. स्वागताला उभे आहे किल्ला आणि तलाव. फिरायला रोज सकाळी आर्गिन गणपतीला जावे, फिरायला रोज सकाळी आर्गिन गणपतीला जावे. बाजारातून आणून ताजी ताजी भाजी खावे, बाजारातून आणून ताजी ताजी भाजी खावे. मिल्ट्रीचा बगीचा मुलांना खेळायला, मिल्ट्रीचा बगीचा मुलांना खेळायला. शिवाजी उद्यान सर्वांनाच बसायला, शिवाजी उद्यान सर्वांनाच बसायला. गणपती दसरा शिवजयंतीची मिरवणूक भारी, गणपती दसरा शिवजयंतीची मिरवणूक भारी. जत्रा यात्रा उत्सव करतात सगळे आनंदाने साजरी, जत्रा यात्रा उत्सव करतात सगळे आनंदाने साजरी. कुंदा मांडे आले पाक आवडे खायला, कुंदा मांडे अलेपाक आवडे खायला, पाहुणे मागत नाही घरी परत जायला, पाहुणे मागत नाही घरी परत जायला।
3: नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत, तुम्ही ऐकत आहात वेणू ध्वनी 90.4। आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो, हा आपण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनच बाहेर प्रवासातच घालवत असतो, त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्या बरोबरच असतं। आणि या वेणू ध्वनीच्या या 90.4 वर अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात, काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत, तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या हेच मी तुम्हाला आवाहन करते। थँक्यू।
1: आताच विजयाताईंनी बेळगावची खासियत तुमच्या समोर सादर केली आहे। मी पुढील कविता सादर करते, मुकेश शब्द। ही कविता एखाद्या मुखबधीर व्यक्तीच्या आयुष्यामध्ये शब्दांची भूमिका किती महत्वाची आहे हे तुम्हाला सांगते। ही एका मुखबधीर स्त्रीच्या आयुष्यातील आधारित म्हणजे कविता आहे। शब्द, मुकेश शब्द। शब्द खरच खरच का हो शब्द इतके गोड असतात, खरच का हो शब्द इतके गोड असतात, पण माझ्यासाठी तर शब्द मुकेच असतात। लहानपणीची बोबडी वाणी, लहानपणीची बोबडी वाणी कधी नाही पडली आई बाबांच्या कानी, खरच का हो शब्द बोबडे असतात, पण माझ्यासाठी तर शब्द मुकेच असतात। शाळेतील होत्या तोंडी परीक्षा भारी, शाळेतील होत्या तोंडी परीक्षा भारी, कठीण होती त्यांची उत्तरे सारी, खरच का हो शब्द इतके कठीण असतात, पण माझ्यासाठी तर शब्द मुकेच असतात। सप्तपदीच्या पाऊल खुनानी, सप्तपदीच्या पाऊल खुनानी वचने घेतली पवित्र साती, खरच का हो वचनातील शब्द इतके पवित्र असतात, पण माझ्यासाठी ते शब्द मुकेच असतात। मीही केला सुखाने संसार, मीही केला सुखाने संसार, पण होता फक्त तो मुक्याचा बाजार, खरच का हो शब्द इतके अनमोल असतात, खरच का हो शब्द इतके अनमोल असतात, पण माझ्यासाठी तर शब्द मुकेच असतात। सरते शेवटी शेवटची घटिका आली, सरते शेवटी शेवटची घटिका आली, काय आहे तुझ्या मनोभावी, सख्यानी केली विनवणी सारी, सख्यानी केली विनवणी सारी, आता तरी बोल काही माझ्यासाठी। शब्दांची यादी देवाने विसरली देणे माझ्यासाठी, शब्दांची यादी देवाने विसरली देणे माझ्यासाठी, म्हणूनच ते कधी नाही आले माझ्या ओठी, मनातील भावना समजून घेना, मनातील भावना समजून घेना, शब्दाविना जगणे सहन होईना, खरच का हो शब्द इतके कठोर असतात, पण माझ्यासाठी तर शब्द मुकेच असतात, मुकेच असतात आणि मुकेच असतात।
0: कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर पुन्हा आपण रोशनी हुंद्रे आणि विजया उरणकर यांना ऐकणार आहोत। तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 KLE कनसू। केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटल NABH मान्यता प्राप्त देशातील पहिले मल्टी स्पेशालिटी आयुर्वेदिक हॉस्पिटल,
4: सुवर्णबिंदू प्राशान, सृष्टी संतान उत्पत्ती केंद्र, प्रियंबू स्किन अँड हेअर केअर, वृंद्य आयुर्कार्डिओलॉजी,
0: गर्भसंस्कार अँटीनेटल केअर, संवर्धना विशेष मुलांच्या चांगल्या वाढीसाठी,
4: अभया कॅन्सर केअर, चक्षुषा आय केअर, कंकायना ENT अँड ओरल केअर,
0: याच्याच सोबत पंचकर्मा डाएट लाईफस्टाईल मॉडिफिकेशन,
4: वेट मॅनेजमेंट आणि तसेच सौंदर्य वृद्धी चिकित्सा।
0: तुमच्या आरोग्याच्या पूर्ण जीवनशैलीसाठी आजच भेट द्या
4: आयुर्वर्ल्ड केली आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र शहापूर बेळगावी।
0: आमचा फोन नंबर 08312486286। छोट्याशा ब्रेक नंतर स्वागत आहे तुमचं। तुम्ही ऐकताय साहित्यिक आपल्या भेटीला हा कार्यक्रम आणि त्यामध्ये आपण ऐकतोय रोशनी उंद्रे आणि विजया उरणकर यांच्या कविता।
2: रोशनीताईंचे शब्दावरून आपण एकमेकांवर बोलून चालून एकमेकांवर प्रेम करतो, एकमेकांशी आपले चांगले संबंध जुळले जातात, त्याच अनुसरून माझ्या पुढील कवितेचं नाव आहे आपुलकीचा धागा। आयुष्याच्या वाटेवर भेटतात खूप, आयुष्याच्या वाटेवर भेटतात खूप, समजून घेणारे आपले रूप, समजून घेणारे आपले रूप, जे आपल्याला समजून घेतात, जे आपल्याला समजून घेतात तेच आपले जीवलग होतात, तेच आपले जीवलग होतात, जीवलग ओळखतात मनाचा गाभा, जीवलग ओळखतात मनाचा गाभा, त्यांच्याशीच जुळतो आपुलकीचा धागा, त्यांच्याशीच जुळतो आपुलकीचा धागा।
1: नातं कसं असावं हे आताच विजयाताईंनी सांगितलं। माझी पुढील कविता आहे आयुष्य एकदा जगून पहावे, सुख आणि दुःख घोळून प्यावे, सुख आणि दुःख घोळून प्यावे, आयुष्य एकदा जगून पहावे, आईच्या हातून भाकर खाऊनी, आईच्या हातूनी भाकर खाऊनी, सुख एकदा अनुभवनी घ्यावे, आयुष्य एकदा जगून पहावे, मुलाबाळांशी खेळ खेळूनी, मुलाबाळांशी खेळ खेळूनी थोडे आपणही लहान व्हावे, आयुष्य एकदा जगून पहावे. माळूनी गजरा तिच्या केसातुनी, माळूनी गजरा तिच्या केसातुनी, सुगंधात त्या दरळून जावे, आयुष्य एकदा जगून पहावे. नको उद्याची चिंता कशाला, नको उद्याची चिंता कशाला, समाधानी होऊन जगावे, आयुष्य एकदा जगून पहावे, आयुष्य एकदा जगून पहावे.

0: नमस्कार, मी वर्षा उसगावकर। वेणुध्वनी हे रेडिओ केंद्र तुमच्या आवडीचं आहेच, पण त्यात अजून सहभागी व्हा, त्यातल्या अनेक कार्यक्रमांचा लाभ घ्या। त्यात अनेक सामाजिक कार्यक्रम तुमच्यासाठी सादर केले जातात, इंटरॅक्शन असतं, यात सहभागी व्हा, हेच मला तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे। धन्यवाद, नमस्कार।
1: रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला सर्वांनाच धकाधकीचं आयुष्य झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण एक गृहिणी म्हणून आपण दिवसभर आपल्या घरामध्ये मुलांच्यासाठी, नवऱ्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी झटत असतो। त्याच्यामधून रिलीफ मिळावा म्हणून थोडेफार आपण एखाद्या निवांत ठिकाणी जाऊन बसायचा प्रयत्न करतो। आणि तशाच एका बागेमध्ये मी जाऊन नेहमी आपल्या मुलाला खेळायला घेऊन जात होते। त्या बागेसंदर्भात मी एक कविता तयार केलेली आहे, जी आपल्या बेळगावमध्ये हरिमंदिर परिसरात आहे, महांतेश बाग म्हणून भाग्यनगरमध्ये। माझ्या कवितेचं नाव आहे बाग। या बागेच्या आहेत

0: मी माझी चौजळणी या बागेत सायंकाळी गारव्यात बसायचे सखी सवे कितीतरी गप्पा मारत रहायचे सखी सवे कितीतरी गप्पा मारत रहायचे मुलं मनसोक्त खेळायची फुलासारखी बहरायची आजोबासोबत आजी पण किती किती बोलायची आजोबासोबत आजी पण किती किती बोलायची जाड असणारी माणसं गोल गोल फिरायची तरुण जोडपी जवळ एकामेका पहायची तरुण जोडपी जवळ एकामेका पहायची कधी एकटी बसून सगळं शांत पहायचे तान मनावर आला की फुल पाखरू व्हायचे तान मनावर आला की फुल पाखरू व्हायचे अंधार होताना मग हरी मंदिरला जायचे आईचे दर्शन घेऊन जीवन नव्याने फुलवायचे आईचे दर्शन घेऊन जीवन नव्याने फुलवायचे या बागेच्या आहेत कितीतरी आठवणी बागेत बसून करते मी माझी चौजळणी बागेत बसून करते मी माझी चौजळणी
1: खरंच स्त्री आपल्या आयुष्यामध्ये किती व्यस्त होऊन जाते ना आपल्या संसाराचा गाडा ओढत सगळ्या मुलाबाळांशी आपल्या घरच्या प्रत्येक कुटुंबाच्या सदस्याशी अगदी मिळून मिसळून राहते पण ती कुठे हरवलेली असते पण ती ज्यावेळेला आपलं माहेर सोडून पाठवणीहून इथे येत असते तो क्षण तिच्यासाठी अविस्मरणीय असतो आणि तेच माझ्या पुढच्या कवितेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाठवणी. सनई चौघडे गाणी गाती सनई चौघडे गाणी गाती मांडवही खुल्ला दारी मेहंदी ही रंगात आली मेहंदी ही रंगात आली हिरवा चुडा सजला हाती बोहल्यावर मी बावरलेली बोहल्यावर मी बावरलेली क्षणात मी सावरलेही डोईवरती पडता अक्षता परके जाहले माहेर मजला जुळले नवीन नाते जमले सगे सोयरे आज सख्या संगे बंधन माझे जुळले समीप आली घटिका समीप आली घटिका मनी पाठवणीची धास्त कोमजले ते हसरे चेहरे मांडवही गहिवरला आज भाऊ माझा पाठी राखा भाऊ माझा पाठी राखा उभा पाठीशी माझ्या नको जाऊ ताई आता नको जाऊ ताई आता नाही करेन मित्रागा बहीण माझी सखी सोबती बहीण माझी सखी सोबती जणू माझीच सावली शोभती मिठीत येऊन मने मजला मिठीत येऊन मने मजला नको जाऊ ताई सोडून मजला बाप माझा उभा आडोशाला बाप माझा उभा आडोशाला अश्रू आपले लपवीत होता बाबा म्हणताच बांध फुटला त्याचा सारा धीरस तुटला लाडाची लेक माझी लाडाची लेक माझी माझ्या जीवनाची आस पाठवणी करीतो तुझी पाठवणी करीतो तुझी झालो एकटा मी आज पदर टिपती अश्रू आईचे पदर टिपती अश्रू आईचे उरात भरली धडकी फार आज खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने तुटली होती माझी नाळ जवळ घेऊन आईने जवळ घेऊन आईने फिरविला मायेचा हात मने दिल्या घरी मुली तू मने दिल्या घरी मुली तू सुखाने संसार थाट आई बापाची लाडाची लेक आई बापाची लाडाची लेक परकी जाहले मी आज निघाले मी सासरी निघाले मी सासरी सोबत आठवणींची साथ सोबत आठवणींची साथ
0: आताच रोशनीताईंनी पाठवणी लग्नाविषयीची आपल्या मुलीबद्दलची कविता सादर केली. आता एप्रिल मे मध्ये सगळीकडे लग्नाचा सीझन चालू आहे आणि तसाही एप्रिल मे मध्ये लग्नाचा सीझन आणि तसाच होळीनंतरचा नवीन आपल्या वळीवाचा पाऊस चालू झाला आहे. तर माझी पुढची कविता पाऊस. पाऊस म्हणजे आनंद पाऊस म्हणजे आनंद पाऊस येतो पाणी देतो आणि सजीवाला जगवितो पाऊस येतो पाणी देतो आणि सजीवाला जगविते पाऊस येतो आपल्या मनाला बहर आणतो पाऊस येतो आपल्या मनाला बहर आणतो पाऊस येतो साऱ्या सृष्टीला न्हाऊन घालतो पाऊस येतो साऱ्या सृष्टीला न्हाऊन घालतो पाऊस येतो बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू फुलवितो. पाऊस येतो बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू फुलवितो. पाऊस येतो धरणी मातेला हिरवा शालू पांघरतो. पाऊस येतो धरणी मातेला हिरवा शालू पांघरतो. पाऊस येतो सहलीला जाऊन भिजण्याचा आनंद देतो. पाऊस येतो सहलीला जाऊन भिजवण्याचा आनंद देतो. पाऊस म्हणजे आनंद. पाऊस म्हणजे आनंद.
1: विजया त्यांनी पावसावरती कविता केली म्हणजे पाऊस येतो आनंद देतो. पण खरंच का हो आता पाऊस पहिल्यासारखा पडतोय? नाही ना. म्हणून माझी पुढील कविता आहे लहरी पाऊस. लहरी पाऊस. पावसाला आज आली लहर. पावसाला आज आली लहर. आजकाल तो पडत नाही सरळ. झाडे लावा म्हटलं झाडे लावा म्हटलं तर म्हणता आम्हाला नाही सरळ. मग मी तर का पडू सरळ. पावसाला आज आली लहर. आजकाल तो पडत नाही सरळ. पाणी नाही म्हणता पाणी नाही म्हणता होते पाण्याची तारांबळ. मग बनवा की ओ कालवे आणि धरण. पाणी वाचवा म्हटलं तर म्हणता आम्हाला नाही सवड. मग मी तर का पडू सरळ. पावसाला आज आली लहर. आजकाल तो पडत नाही सरळ.

पावसाची या किमया भारी, पावसाची या किमया भारी, जसी चालत असे विठ्ठलाची वारी। एका मागून पावसाच्या सरी, एका मागून पावसाच्या सरी, तसे जमतील दर्शनाला वार करी। जशी दामिनी कडाडते नभात, जशी दामिनी कडाडते नभात, ठाई ठाई विठ्ठल मनात। जसा वाहतो वारा सुसाट, जसा वाहतो वारा सुसाट, तसा धावतो अश्वरिंगनात। जसा मिळतो पाऊस चंद्रभागेला, जसा मिळतो पाऊस चंद्रभागेला, तसा भेटतो मी विठ्ठलाला। भक्तीच्या या सागरात मी वाहून गेलो, अभंगाच्या पावसात मी नाहून गेलो। विठ्ठला मी करीतो तुझाच गजर, विठ्ठला मी करीतो तुझाच गजर, असाच पडू दे पाऊस मुसळधार, असाच पडू दे पाऊस मुसळधार।

0: आता बेळगावच्या आजूबाजूच्या खेड्यापड्यांना अनुसरून तिथली गावरान भाषा वापरून मी ही थोडी कविता करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या आजीकडे बटवा असायचा, त्याला आपण आजीचा बटवा म्हणायचो. या आजीच्या बटव्यात भरपूर काही असायचं, पण ते आम्हाला कळायचं नाही. माझी पुढील कवितेचा शीर्षक आहे आजीचा बटवा. आजीच्या बटव्यात दडलाय तरी काय, आजीच्या बटव्यात दडलाय तरी काय, अजूनही आमासनी गुपितच आहे. हात लावून बघतलं म्हणलं, हात लावून बघतलं म्हणलं तर बटवा कनवटीसच आहे. आणि म्हणते कशी, यात काय सोनं दडलाय, आजीच्या बटव्यात हाय तरी काय, अजूनही आमासनी गुपितच आहे. पानाचा इडा बी आतूच आहे, पानाचा इडा भी आतूच आहे, आणि चिल्लरांची गर्दी भी त्यातूच आहे. आजीच्या बटव्यात हाय तरी काय, अजूनही आमासनी गुपितच आहे. औषधाची पुडी भी बटव्यातच आहे, औषधाची पुडी भी बटव्यातच आहे, आजी तर आमची अर्धी डॉक्टरीनच आहे. आजीच्या बटव्यात हाय तरी काय, अजूनही आमासनी गुपितच आहे. दिसताय ते नाय, दिसताय ते नाय, मग हाय तरी काय, मग आजी म्हणते कशी, मग आजी म्हणते कशी, इचारले करू नकोस त्यात काय नाय. अरे चार पावसाळ्याचा अनुभव आणि मायेचा पुडा त्यात आहे, मायेचा पुडा त्यात आहे.
1: आपल्या देशाच्या सीमेवर अनेक आपले जवान पाकिस्तानकडून हल्ल्यामध्ये मारले जात आहेत. त्याच विषयाला अनुसरून माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे फौजी. भारत मातेचे रक्षण करतो तो फौजी, भारत मातेचे रक्षण करतो तो फौजी, भारताच्या स्त्रीचे रक्षण आम्ही करणार. आतंकवादीवर हल्ला करतो तो फौजी, आतंकवादीवर हल्ला करतो तो फौजी, चोर खुनी भ्रष्टाचारीला आम्ही पकडणार. पूर भूकंपातून वाचवितो तो फौजी, पूर भूकंपातून वाचवितो तो फौजी, अपघातातून आम्ही कोणाला वाचविणार. स्वालंबन स्वच्छताचे पालन करणारा तो फौजी, स्वालंबन स्वच्छताचे पालन करणारा तो फौजी, स्वच्छ भारत अभियान आम्ही रोज करणार. जात धर्म बघत नाही तो फौजी, जात धर्म बघत नाही तो फौजी, आम्ही हिंदू शीख मुसलमान एकमेकांशी का भांडणार. देशसेवा देशभक्ती करणार तो फौजी, देशसेवा देशभक्ती करणार तो फौजी, विचार करा आम्ही तुम्ही काय करणार, विचार करा आम्ही तुम्ही काय करणार.
0: माझी पुढील कविता म्हणताय ना, नाही म्हणजे तुकारामांच्या गाथा ऐकून अनुसरून मी त्यावर थोडा ह्या कविता करण्याचा, म्हणजे थोडी चारोळी करण्याचा प्रयत्न केला होता. घमंड देहाची करीतो घमंड कैसा, देहाची करीतो घमंड कैसा, तोची हाडामासाचा पिंजरा. जीवाचे पाखरू उडून जाता, जीवाचे पाखरू उडून जाता, तोची देह होई रिकामा. मग घमंड कैसा या देहा, मग घमंड कैसा या देहा, देह आहे मिथ्या सारा, देह आहे मिथ्या सारा. विठ्ठला तूची सांग आता, विठ्ठला तूची सांग आता, काय करावे चंचल या मना. उगाची हो तसे सैरा वैरा, उगाची हो तसे सैरा वैरा, नाही स्थिरता या मना. तूची तया बांध आता, तूची तया बांध आता, काही बंधने घाल आता. बीज रुजवुनी तया भक्तीचे, बीज रुजवुनी तया भक्तीचे, अभंग या मनी घडवीत रहा. ओढ लावुनी विठ्ठल नामाचा, ओढ लावुनी विठ्ठल नामाचा, उद्धार होऊ दे या मनाचा, उद्धार होऊ दे या मनाचा.
2: हा होता आजचा साहित्यिक आपल्या भेटीला हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण

रोशनी हुंद्रे आणि विजया उरणकर यांच्या कविता ऐकलेल्या आहेत. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा एका नवीन कार्यक्रमासोबत उद्या पुन्हा येईलच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4.

90.4 FM वेणुधुनी KLE कंसू पे आप ट्यून है और अब तक हम सुन रहे थे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज। आप सुनते रहे वेणुधुनी 90.4 FM KLE कंसू। आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद। जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी। मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना। उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे। आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला। याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर, श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात। ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी। तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम। आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी। ENT विभाग OBD नंबर 16 येते। आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा।

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

शेली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: बेळगावचा नवा मानाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेले एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.
1: One Life, Ambika Infra Build and Core Developers, the new landmark of Belagavi. Are you ready to witness a new landmark in luxury? Introducing the city's largest and most ambitious gated community, Ambika One Life, One Care. This isn't just another residential project. It represents a monumental shift in how our city lives. We are offering a sprawling paradise meticulously designed for those who refuse to settle for anything but the absolute best in modern living. This grand vision is brought to life through a prestigious joint venture between Core Developers and Ambika Group. By combining decades of industry expertise and a shared passion for excellence, this partnership ensures that every square foot of your home is built with uncompromising quality. Our commitment to total transparency and the highest standards of modern engineering provides you with a home that is as sturdy as it is beautiful. Located at the elite 9th cross, Bhagyanagar, this massive development features 200 luxury flats, creating a vibrant city within a city. Residents will enjoy ultimate peace of mind within a secure, gated environment surrounded by world-class amenities and a community of like-minded families. At this scale, the luxury is larger, the gardens are greener, and the lifestyle is truly unmatched in the region. The future of Belagavi is here, and your place in it is waiting. Don't miss the opportunity to own a home in the city's most talked about address, where care meets comfort. Call us today at 7760477279 or visit our site office at Ambika Platinum to book your dream flat. Ambika One Life, One Care. It is the biggest lifestyle statement in town.
0: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्णवेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.

0: दिवसभर फार अस्वस्थ होती ती.
1: म्हणजे
2: रडत पण होती. कोणाशी बोलत होती माहित नाही, पण पुरुष होता.
1: काय नाव आहे त्याचं?

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: One Life, Ambika Infra Build & Core Developers, the new landmark of Belagavi. Are you ready to witness a new landmark in luxury? Introducing the city's largest and most ambitious gated community, Ambika One Life, One Care. This isn't just another residential project. It represents a monumental shift in how our city lives. We are offering a sprawling paradise meticulously designed for those who refuse to settle for anything but the absolute best in modern living. This grand vision is brought to life through a prestigious joint venture between Core Developers and Ambika Group. By combining decades of industry expertise and a shared passion for excellence, this partnership ensures that every square foot of your home is built with uncompromising quality. Our commitment to total transparency and the highest standards of modern engineering provides you with a home that is as sturdy as it is beautiful. Located at the elite 9th cross, Bhagyanagar, this massive development features 200 luxury flats, creating a vibrant city within a city. Residents will enjoy ultimate peace of mind within a secure, gated environment surrounded by world-class amenities and a community of like-minded families. At this scale, the luxury is larger, the gardens are greener, and the lifestyle is truly unmatched in the region. The future of Belagavi is here and your place in it is waiting. Don't miss the opportunity to own a home in the city's most talked about address where care meets comfort. Call us today at 7760477279 or visit our site office at Ambika Platinum to book your dream flat. Ambika One Life, One Care. It is the biggest lifestyle statement in town.
0: केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, केसीटी कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-0335-218 or at 944-982-1222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
1: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
1: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-86-286.
2: माहेश्वरी अंध मुलामुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 27 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.
3: KLE Technological University, Belagavi. Admissions open for 2026-27. Dr. M.S. Sheshgiri Campus, Belagavi. KCET code E036. More than 500 placement offers were received in 2025-26. Students secured a highest annual package of up to 16 lakh per annum. The university has 150+ experienced faculty members and 50+ doctoral degree holders. Well-equipped learning factory, tinkering lab and Wi-Fi enabled hostel facilities are available. UG courses, biomedical engineering, chemical engineering, civil engineering, computer science and engineering, AI, electronics and communication engineering, electrical and electronics engineering, mechanical engineering, BCA, PG courses, MCA, MBA and M.Tech in structural engineering, civil. 60+ companies including Infosys, Juniper Networks, HPE, Federal Bank and Bosch visit the campus for recruitment. For more information, call 0831-244-0322 or visit www.kletech.ac.in.

0: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
1: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ
0: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಹಿಂದುಗಡೆ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ. ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ, ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ. ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು
1: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್
0: ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಬೋನ್ ಮ್ಯಾರೋ ಟ್ರಾನ್ಸ್ಪ್ಲಾಂಟ್, ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ.
1: ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೆಎಲ್ಇಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು MRC ಹಿಂದುಗಡೆ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ.
0: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255250 ಮತ್ತು 2473777, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 ಆರ್ ಜಸ್ಟ್ ಡಯಲ್ 1099.
1: ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
2: ಬೇಗಾವಚ್या नवा माणाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेले आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि संस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.
0: आरोग्यवे निजवाद संपत्तो, निम्म मत्तो निम्म कुटुंबद
3: ಇದೀಗ ಪ್ರಸಾರವಾಗಲಿದೆ ವಾರ್ತೆಗಳು. ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ ಪ್ರಸ್ತುತಿ.

केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुटची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे

0: നമസ്കാരം, തുമി ഏകദാത് വേണുധോണി 90.4 FM KLE കണസു ആരോഗ്യം ധനസമ്പദ या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत मुलांमध्ये मूड स्विंग्स होण्याचे प्रकार कसे आहेत आणि काय त्याच्यावरती उपाययोजना आहे या संदर्भात. या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर विनायक कोपर्डे, जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये पीडियाट्रिक न्यूरोलॉजी डिपार्टमेंटला लहान मुलांचे मनोविकार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्याचसोबत केलीज जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर सुद्धा. सर, वेणुगुरूंच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद मला इथं बोलवल्याबद्दल.
0: आज आपण लहान मुलांमध्ये जो मूड स्विंग्स होतो त्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला हेच विचारेन की मुलांमध्ये जो मूड स्विंग्स होतो ते म्हणजे नेमकं काय होतं, काय असतं ते?
1: मूड स्विंग्स हा जरी इंग्रजी शब्द असला तर त्याला मराठीमध्ये आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण असं समजून घेऊ शकतो की मूड म्हणजे नेमकं काही आपली मनोस्थिती किंवा भावना. नॉर्मली एका दिवसात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे इमोशन्स एक्सपिरियन्स करतो, जसं की आनंदी असतो कुठल्या वेळेत, कधी दुःखी असतो, कधी घाबरलेला असतो, कधी स्ट्रेस किंवा टेन्शन. ह्या सगळ्या भावनांचे प्रकार आहे आणि प्रिडॉमिनंटली एकाच वेळेत कधी कधी आपण नॉर्मल फील करतो, म्हणजे असं काही फील करत नाही किंवा अशा भावना काही असू शकत ही नाहीत कधी कधी. ज्या वेळेला ह्या भावना किंवा आपली मनोस्थिती इतकी उद्विग्न होते की ज्यामध्ये आनंद भरपूर होणं आणि त्या पाठोपाठ लगेचच दुःख होणं आणि हे तीव्र गतीनं होणं किंवा भरपूर वेळेत भरपूर वेळ राहणं. उदाहरणार्थ कुणी आपली प्रशंसा केली की आपण समजू शकतो की आपल्याला आनंदी वाटतं, बरं वाटतं, चांगलं वाटतं, पण ते राहू शकतं किती, 15 मिनिटं, अर्धा तास. पण जर समजा की हा आनंद अगदी लहानसहान गोष्टीमुळे अगदी उंचीपर्यंत जात असेल, त्यामुळे आपलं वागणूक

0: बदलत असेल, आपण बोलणं बदलत असेल, आणखी आपण एकदम खुश होऊन ते भरपूर आजूबाजूच्या लोकांनाही काहीतरी विचित्र वाटायला लागतंय, आणि ते भरपूर वेळेपर्यंत टिकत असेल, जसं अर्धा दिवस, एक दिवस, एक दोन दिवस वगैरे पूर्ण टिकत असेल, आणि त्याच्यानंतर काय होतं की सडनली आपण दुखी फील व्हायला सुरू होतो किंवा राग यायला सुरू होतो. तर असे जे झोकाळ्यासारखे वर खाली होण्याचे प्रकार असतात आपल्या मनाचे किंवा भावनांचे, त्याला आपण मूड स्विंग्स म्हणू शकतो. काही नॉर्मली होतात, येस नॉर्मली, पण ते अगदी लहान वयापासूनच, अगदी 1.5-2 वर्षाच्या मुलांच्या पासूनच मूड स्विंग्स हे होतात, आणि कुठल्या तरी एका वयात ते जास्त असतात. एस्पेशली जेव्हा मुले 4-5 वर्षाची असतात, ज्या वेळेला ते बाहेरच्या जगाशी जास्त संपर्कात यायला लागतात, त्यावेळेला ह्या मूड स्विंगचे प्रकार आपण जास्त प्रमाणात पाहतो. त्याचबरोबर किशोरवयीन मुलांच्या मध्ये 10-11 वर्षानंतर ज्या वेळेला हॉर्मोनल चेंजेस व्हायला सुरू होतात, त्यावेळेलाही हे मूड स्विंग्स आपण जास्त प्रमाणात पाहतो.
1: अच्छा, मग मूड स्विंग्स होण्यामागची मुख्य कारणं कोणती असू शकतात?
0: आपल्याला समजून घ्यावं लागेल की मूड स्विंग्स वयाप्रमाणे नॉर्मलही असू शकतात. उदाहरणार्थ लहान मूल, अगदी 2-3 वर्ष वयाचं मूल जर कुठल्या तरी लहान खेळणीसाठी किंवा आपल्या चॉकलेटसाठी, बिस्किटसाठी वगैरे हट्ट करत असेल, आणि त्यामुळे भरपूर राग किंवा दुखी होत असेल, ते आपण अर्धा दिवस दुखी होत असेल तरीही आपण त्याला नॉर्मल म्हणू शकतो. पण ते जर 9-10 वर्षाचं मूल ह्याच कारणासाठी जर अर्धा दिवस किंवा 2-3 तासापेक्षा वर जर दुखी होत असेल किंवा राग धरत असेल, तर मग ते आपल्याला अबनॉर्मल म्हणावं लागेल. ते आपल्याला समजून घ्यावं लागेल की प्रत्येक वयात वेगवेगळ्या प्रकारे हे मूड स्विंग्स होत असतात. 3-4, 4-5 वयोगटात हे मूड स्विंग्स थोड्या जास्त प्रमाणात होतात, आणि ते नॉर्मलही असतात. फॉर एक्झाम्पल, कुठल्या तरी गोष्टीनं भरपूर एक्साइटेड होणं आणि आनंदी होणं किंवा खुश होणं, ते अगदी कॉमनली होते. उदाहरणार्थ तुम्ही आजूबाजूला पाहत असाल की मुलं जेव्हा अगदी लहान वयाची, ह्या 3-5 वयोगटातील मुलं, त्यांना जेव्हा काहीतरी मिळतंय, कुणी खेळणी दिलं किंवा काही गोष्टी अगदी सरप्राइझिंगली त्यांना मिळाल्या, तर एक मूल भरपूर अर्धा एक दिवस तरी भरपूर खुश असेल. पण तेच तुम्ही बघितलं की मोठ्या मुलांच्या मध्ये किंवा किशोरवयीन मुलांच्या मध्ये त्या प्रकारचं आपल्याला पाहता येत नाही. त्यांची आनंदाची मर्यादा ही लिमिटेड असते. त्यामुळे 3-5 ह्या वयोगटात आपल्याला म्हणू शकतो की थोड्या प्रमाणात मूड स्विंग्स हे जास्त होतात. जस जसं मेंदूची वाढ होत जाते, मेंदूचं मॅच्युरेशन होत जाते, आणखी वय वाढत जातं, त्या प्रकारे अगदी 10-11 वयोगटापर्यंत मुलं एका लेवलला ते मूड रेग्युलेशन करणं, ज्याला म्हणतो आपण की आपल्या मानसिक स्थितीची फाईन ट्युनिंग करणं, ते मेंदूचं काम असतं. ते मॅच्युरेशन झाल्यामुळे 10-11 वर्षापर्यंत एक लेवलला त्यांनी ते सांभाळून घेतात. म्हणजे अगदी तीव्र प्रमाणात चढ उतार आपल्याला दिसून येत नाहीत. एकदा का किशोरवय सुरू झालं 10-11-12 वर्ष, त्याच्यानंतर हॉर्मोन्स भरपूर आपल्या मेंदूवर काम करायला सुरू होतात. जसं आम्ही म्हणतो की इस्ट्रोजन, टेस्टोस्टिरॉन, आणि भरपूर आपण म्हणतो की ह्या वयात किशोरवयातली मुलं आपल्या घरी भरपूर मुडी झालेत आजकाल, किंवा काही सांगता येत नाही कसं रिॲक्ट करतील, किंवा ओळखताच येत नाही मला की माझं मूल आज कसं रिॲक्ट करेल, किंवा माझा मुलगा किंवा मुलगी आज खुश आहे की आनंदी होईल, कुठल्या गोष्टीने तिला आनंद होईल किंवा दुःख होईल किंवा राग येईल. मग हे जे मूड स्विंग्स आहेत ते किशोरवयीन अवस्थेत पुन्हा आणखी सुरू होतात. मग ते आपल्याला दिसून येते की मेंदूच्या पुढच्या भागाची वाढ 20-21 वर्षापर्यंत ऑलमोस्ट कम्प्लीट होते, मॅच्युरेशन, आणि 20-21 वर्षापर्यंत बहुधा हे मूड रेग्युलेशन किंवा ज्याला आपण कंट्रोल करणं म्हणतो, ते मेंदूचा भाग हे कंट्रोल करायला शिकून जातो. ह्याच्यानंतर कधीही तीव्र प्रकार होत असतील तर ते आपण त्याला अबनॉर्मल म्हणतो. तर ह्या दोन वयोगटात 5-8 आणि 10-16 ऍक्च्युली ह्या वयोगटात हे होणारे मूड स्विंग्स थोड्या प्रमाणात हे आपण नॉर्मल म्हणू शकतो.
1: अच्छा, मग अशा वेळी पालकांनी काय करावं, म्हणजे कसं त्यांच्या बरोबर रिॲक्ट करावं किंवा त्यांची काय प्रतिक्रिया असावी या गोष्टींवरती?
0: अगदी लहान मुलांना सांभाळणं आणि त्यांचे मूड स्विंग्स हँडल करणं ह्याला भरपूर पेशन्सही लागतात. कधी कधी मूल भरपूर दुखी आहे किंवा इरिटेट होत आहे किंवा राग व्यक्त करतोय, तर त्याचं कारण न समजता आपण जर त्याला लेक्चर केलं किंवा ओरडलं किंवा त्याला ज्या गोष्टी आवडत नाहीत करण्यास भाग पाडलं तर हा प्रॉब्लेम वाढत जातो. सर्वात आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल, पालकांना समजून घ्यावं लागेल की हे जे मूड स्विंग्स होत आहेत त्याचं कारण काय आहे. कारण भरपूर असू शकतात, एकतरी आपली दैनिक दिनचर्या, घरातली परिस्थिती, आजूबाजूचा परिसर, अनुवांशिक प्रभाव, त्याचबरोबर काही मानसिक त्रास, शाळेतले स्ट्रेस, अभ्यासाचा तणाव, ह्यासारख्या भरपूर गोष्टी आजूबाजूच्या त्या आपल्या मनावर परिणाम करत असतात आणि त्याच्या आपल्या मूड स्विंग्सवर इफेक्ट घालत असतात. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा पालकांना समजून घ्यावं लागेल की हे जे काही प्रकार होत आहेत मूड स्विंग्सचे, की मूल अतिशय दुःखी वाटते किंवा एकदम राग करतो किंवा कधी कधी भरपूर आनंदी असते, हे समजून घ्यावं लागेल की ह्याच्या मागचं कारण काय आहे नक्की, आणि ते समजून घेऊन त्याप्रकारे हँडल करावं लागेल. म्हणजे नुसतं ओरडून, दमदाटी करून किंवा जबरदस्ती करून आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही, ते वाढतच जातील. त्याच्यापेक्षा समजून घेणं आणि लागेल तेव्हा तज्ज्ञांचा सल्ला घेणं याबद्दल, ह्याच्यातून आपण समजून घेऊ शकतो की ऍक्च्युअली मूड स्विंग्स कशामुळे होत आहेत. जसं मी सांगितलं की भरपूर कारण आहेत.
1: बरोबर. मग इथं सर म्हणजे जी 2 वर्षापासूनची पुढची मुलं असतील, म्हणजे 5-6 वर्षापर्यंत, ती थोडं म्हणजे त्यांना सांभाळणं खूप कठीण जात असेल, कारण तिथून पुढच्या वयोगटातली मुलं बऱ्यापैकी सांगत असतील किंवा आपल्याला समजून येत असेल की कशामुळे काय झालंय, पण ह्या वयोगटातली जी मुलं आहेत त्यांना हाताळणं खूपच जड जात असेल पालकांसाठी.
0: नाही, अगदी बरोबर, अगदी बरोबर. 2 ते 6 वर्षातली मुलं होतात की आपल्या भावना पूर्णपणे व्यक्त करू शकत नाहीत किंवा ऍक्च्युअली त्यांच्या मनात काय चाललंय किंवा कुठल्या गोष्टीमुळे ते दुःखी आहेत तेही सांगू शकत नाहीत भरपूर वेळा. पण प्रयत्न करणं हा एक आपला भाग आहे. त्याच्यासाठी कम्युनिकेशन पालकांनी रेग्युलर डेव्हलप करायला पाहिजे. म्हणजे त्याला जज न करता मुलाला त्यांचे एक्सपिरियन्स विचारणं, आणखी आज काय चाललं शाळेमध्ये किंवा काय गोष्टी घडल्या आहेत किंवा आज कसं वाटतंय, हे पालकांनी पहिल्यांदा स्वतः शेअर करायला पाहिजे. आपल्या जीवनातल्या गोष्टी ते मुलांशी शेअर करायला पाहिजे आणि त्यानंतर अवकाश मुलालाही कॉन्फिडन्स येईल की आपणही अशा काही गोष्टी असतील ज्या आपल्याला त्रास देतात त्या आपण आई वडिलांशी शेअर करू शकतो. आणि आई वडिलांचं रिॲक्शन जेव्हा मुलं शेअर करतात तेव्हा अगदी संतुलित असायला पाहिजे. म्हणजे फक्त पहिल्यांदा ऐकून घेणं, त्याच्याबद्दल काही टीका टिप्पणी न करता ऐकून घेणं फक्त, आणि त्याबद्दल हो का, असं झालं का, हो हो, असं इंटरेस्ट दाखवणं फार इम्पॉर्टंट आहे. जेव्हा मुलं पालकांशी कुठल्या ह्या गोष्टी बोलायला सुरू करते, कुठल्याही गोष्टी असू शकते, अगदी लहान सहान वाटू शकतील प्रौढांना. फॉर एक्झाम्पल, शाळेत घडलेल्या गोष्टी, टीचरांनी किंवा शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी किंवा काही भांडणं वगैरे किंवा घरातल्या काही गोष्टी, त्यांच्या इच्छा आकांक्षा की त्यांना काय करावंसारखं वाटतंय, या सगळ्या गोष्टींना कुठे ना कुठे वेळ द्यायला पाहिजे पालकांनी ऐकून घेण्यासाठी. एकदा का ती ऐकून घ्यायची सवय झाली तर मुलं आपोआप येऊन आपले त्रास, आपले होणारे डिफिकल्टीज, कधी कधी क्लासरूम वर्गात वगैरे भरपूर टीजिंग, ज्याला आपण बुलिंग म्हणतो, मुलं त्रास देणं, मारणं वगैरे, ह्यासारख्या गोष्टी चालू असतात. कुणालाही शेअर करत नाहीत मुलं, भीती असते त्यांनाही की मी सांगितलं तर टीचर ओरडतील किंवा आई वडील पुन्हा ओरडतील, त्यामुळे त्यांना कुठेतरी एक ओपन प्लॅटफॉर्म लागतो आणि ऐकून घेणारे पालक लागतो, ऐकून घेणारे आणि त्याच्यानंतर त्यांना गाईड करणारे. मग ऐकून घेणं ही सगळ्यात पहिली पायरी आहे ज्याच्यामुळे आपण समजून घेऊ शकतो मुलांना. त्याचबरोबर पालकांनाही थोडंफार लक्ष ठेवावं लागेल की मुलामध्ये काही दुसरे बदल घडतायत का, जसं झोप बरोबर आहे, जेवण बरोबर आहे, व्यायाम वगैरे नीट चाललाय की नाही, अभ्यासात प्रगती कशी आहे, कुठल्या तरी एका सब्जेक्ट मध्ये भरपूर डिफिकल्टी होती की काय, त्याचबरोबर मित्रांच्या मैत्रिणींच्या बरोबर किंवा वर्गात काय समीकरण चाललंय, तिथं काही प्रॉब्लेम सुरू झालेत का, त्याचबरोबर घरच्या वातावरणावरही पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे की काय चाललंय आपल्या घरात. कधी कधी भरपूर भांडणं किंवा निग्लेक्ट मुलांना, म्हणजे जास्त न वेळ देणं, जास्त वेळ फोन, टॅबलेट, टीव्ही ह्यांचं प्रमाण जास्त वाढलं तरी ह्याचा सगळ्यांचा प्रभाव मूड स्विंग्सवर होतो. त्यामुळे ही कारणं ओळखणं एक प्रकारे आपण ज्याला म्हणतो ना की डिटेक्टिव्हचं काम, आपण डॉक्टर्सही कधी कधी डिटेक्टिव्हचं कामच करतो की का, म्हणजे मुलं बोलू शकत नाहीत, मग त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार इनडायरेक्टली करावा लागतो. त्याचबरोबर प्ले किंवा आर्ट माध्यमातूनही मुलं एक्सप्रेस करतात त्यांचे ड्रॉइंग्स, कलर्स किंवा आर्ट, ह्या माध्यमातून त्यांना होणारे त्रास आणि डिफिकल्टीज एक्सप्रेस करतात. मग त्यालाही आपण त्या माध्यमातूनही आपण समजून घेऊ शकतो की ऍक्च्युअली कुठे प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला काय करावं लागेल.
1: मग या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे एका लेवल पर्यंत हे मूड स्विंग्स ठीक आहे, पण त्याचं जर प्रमाण जास्त असेल तर त्याचा मग आपल्या मनावरती म्हणा किंवा शरीरावरती असा काही परिणाम दिसून येतो?
0: होय, अगदी अगदी नक्की त्याचा परिणाम दिसून येतो. पहिल्या तर आपल्याला समजून घ्यावं लागेल की मूड स्विंग्स हे नॉर्मल आणि अबनॉर्मल केव्हा म्हणतो आम्ही. नॉर्मल म्हणजे ज्याच्यामुळे ठीक आहे, अगदी प्रमाणात होत आहेत, लिमिटेड सिच्युएशन मध्ये होत आहेत, आणि त्याच्यामुळे आपल्या दैनंदिन कामावर, शाळेत, अभ्यासावर किंवा आपल्या घरातल्या रिलेशनशिपवर काही परिणाम होत नाही, तेव्हा ते आपण नॉर्मल म्हणू शकतो. जर हे मूड स्विंग्स अगदी प्रमाणापेक्षा बाहेर 3-4 तास किंवा दिवसभर होत आहे, त्याच्यामुळे मग शाळा चुकत आहे कधी कधी, त्याच्यामुळे अभ्यासावर परिणाम होत आहे, अभ्यास होत नाही नीट, आणि सगळा वेळ हा काय होतोय पालकांचा आणि मुलांचा हे त्यांना रमवण्यात आणि ही भांडणं मिटवण्यात ह्यातच जात आहे, तर त्यावेळेला आपण त्याला थोडंफार अबनॉर्मल म्हणू शकतो. आणि त्यावेळेला आपल्याला हे याच्यासाठी मदत घ्यावी लागेल. ज्या वेळेला हे मूड स्विंग्स अतिशय वाढतात त्याचा आपल्या मनावर आणि शरीरावर दोन्ही विभागावर परिणाम होतो. शारीरिक परिणाम काय असू शकतात? मूड स्विंग्समुळं झोप कमी लागणं, डोके दुखणं, पोट दुखणं, ऍसिडिटी, उलट्या यासारखे प्रकार, त्याचबरोबर अतिशय थकवा येणं किंवा बाकीच्या आपल्या दैनंदिन कामात रस न येणं ह्यासारख्या गोष्टी. मानसिक परिणाम काय होऊ शकतात? एकतरी दुसऱ्यांच्यापासून दुरावा निर्माण होतो का, म्हणजे आपल्या मूड स्विंग्समुळे आपल्या जवळ कोणी येत नाही किंवा आपल्याशी बोलण्यात किंवा मैत्री करण्यात रस दाखवत नाही, त्यामुळे आपल्या क्लासमेट्स किंवा मित्रांमधील ही आपली दुरी वाढत जाते. त्याचबरोबर त्याचा आणखी इफेक्ट काय होतो की आपल्याला डिप्रेशन किंवा मन फार दुःखी होणं, त्याचबरोबर रडू येणं किंवा अभ्यासात कॉन्सन्ट्रेट नाही करता येणं, सुसाइडल थॉट्स, आत्महत्येचे विचार वगैरे येणं आणि आत्महत्येचे प्रयत्न वगैरे होणं, आणि ह्या सगळ्या टेन्शनमुळे एक कुठेतरी सोल्युशन हुडकायला मुलं सुरु करतात. आणि ते सोल्युशन काय असू शकते की वाईट मार्गाकडे वळण. वाईट मार्गाकडे वळणं म्हणजे काय की तंबाखू, दारू ह्यांचं सेवन करणं, त्याचबरोबर फोनचा किंवा स्मार्टफोन, टॅबलेट ह्यासारख्या वस्तूंचा, गॅजेट्सचा प्रमाणाबाहेर उपयोग करणं. त्यामुळे काय होते की त्यांना कुठेतरी आपले प्रॉब्लेम्स विसरण्यासाठी मदत होते. जे काही रिअल वर्ल्ड मध्ये आई वडिलांचे आणि मूड स्विंगचे प्रॉब्लेम्स आले ते विसरून त्यांचं लक्ष पूर्ण गेम्स आणि फोन ह्यामध्ये. म्हणजे 2-3 तास आम्ही ह्या मूड स्विंग्समुळे किंवा मूड प्रॉब्लेम्समुळे भरपूर मुलं प्रॉब्लेम सोल्युशन करण्यासाठी ह्या स्क्रीन्सकडे वळतात आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम कमी तर होत नाही पण उलट वाढत जातात. तर ह्या प्रकारे आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपली जी भावना आहेत मूड स्विंग्स आहेत, त्याचा शारीरिक, सामाजिक, मानसिक अशा भरपूर विभागावर परिणाम होतो.
1: मग सर, शाळेचा ताण असेल किंवा अभ्यासाचा ताण याच्यामुळे सुद्धा म्हणजे मूड स्विंग्स होऊ शकतो का किंवा काय परिणाम होतो?
0: होय होय, नक्की आपल्याला समजून घ्यावं लागेल की प्रत्येक मुलाची क्षमता वेगवेगळी असते, प्रत्येक मुलाचे प्रयत्न वेगवेगळे असतात, त्याला मिळणारं सपोर्ट ही वेगवेगळं, त्याप्रकारे त्यांची अभ्यासातली क्षमताही वेगवेगळी असते. थोडी मुलं 80% वर करतात, थोड्या मुलांना 40% घेणंही कठीण होतं. आणि ज्या वेळेला मुलं अभ्यासात नीट नेटके मार्क्स घेऊ शकत नाहीत त्यावेळेला आपल्याला समजून घ्यावं लागतं की शिक्षकांच्याकडून, घरच्यांच्याकडून किंवा स्वतःच्या मनातूनही किती दबाव निर्माण होत आहे. फॉर एक्झाम्पल, भरपूर मुलांना लर्निंग डिफिकल्टी नावाची, डिस्लेक्सिया ज्याला म्हणतो आपण, डिस्लेक्सी किंवा स्पेसिफिक लर्निंग डिफिकल्टी नावाचे प्रॉब्लेम्स असतात. ज्याच्यामुळे काय, मुलं अगदी हुशार असतात पण अभ्यासात मागे असतात, फक्त एका विषयात, जसं की मॅथ्स, कन्नडा किंवा इंग्लिश, रायटिंग मध्ये थोडी मुलं मागे असू शकतात. मग ह्याचा इफेक्ट काय होतोय की पालकांना आणि शिक्षकांना ते समजून घेणं मुश्किल होतं की मुलगा तर इतका हुशार आहे, मुलगी इतकी हुशार आहे, पण ह्या विषयात मागे पडते. त्यांना काय वाटते की मुलगा आळशी आहे किंवा त्याला ते आवडत नाही त्यामुळे करायचं नाही. पण ऍक्च्युअली प्रॉब्लेम असतो मेंदूमध्ये की त्या भागाची वाढ सावकाश होत असते. मग हे पालक आणि शिक्षक ज्या वेळेला हे समजून घेत नाहीत, मग त्यावेळेला दबाव, त्यांना प्रेशराईज करणं किंवा नाव ठेवणं किंवा भरपूर वेळ, आम्ही तर बघतो की मुलं शाळेहून आल्यानंतर 4-4 तास फक्त अभ्यासातच गुंतलेत, खेळायला टाइम नाही किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीसाठी टाइम नाही. असं का होतंय? का म्हणजे ते फक्त 40-50% मार्क्स घेत आहेत आणि पालकांना हवं आहे की 80-90%. मग ते कसं होणार? ते 4 तास बसूनही होत नाही, उलट हे मूड स्विंगचे प्रकार सुरू होतात. म्हणजे मुलं हट्टी बनतात किंवा सडनली दुखी होतात किंवा भरपूर प्रमाणात राग वगैरे होतो आणि मग ते एक्सप्रेस करणं त्यांना कुठेतरी कठीण होतं आई वडिलांच्या समोर, ते वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस करतात. त्यामुळे आपण तर म्हणतो की आपल्या मनोरोग विभागात जेव्हाही मुलं येतात मूड स्विंग्स किंवा कुठल्याही बिहेवियर प्रॉब्लेम्समुळे, तर आमच्या मनात असते की सगळ्यात पहिल्यांदा अकॅडमिक्स स्ट्रेस, किंवा शैक्षणिक गोष्टीतून किती प्रमाणात त्यांना तणाव होत आहे हे आपल्याला बघावं लागतं. सगळ्या प्रॉब्लेम्स सगळ्या म्हणू शकत नाही, पण बहुतेक प्रॉब्लेम्सचं मूळ कारण आजकाल शैक्षणिक स्ट्रेस. मग ते स्ट्रेस कुठूनही येऊ शकते, शाळेकडून, शिक्षकांकडून, आई वडिलांकडून, किंवा काही मुलांना स्वतःच वाटते की मी चांगलं करायला पाहिजे, ते कुठेतरी मागे पडतात आणि त्यामुळे मग हे मूड स्विंग्स जास्त व्हायला सुरू होतात.
1: मग या सगळ्या गोष्टींमध्ये सर पालकांना मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्या मुलांना दुसऱ्या मुलांशी कम्पेअर करणं, त्याच्याशी तुलना करणं, मग त्या गोष्टीचा मुलांवरती खूप ताण असतो खरं तर त्यांच्यासाठी आपण काय अडवाईस देऊ?
0: अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की आपण काय करतो की पालक म्हणून आपल्या मुलातले गुण न ओळखता सगळ्यांना एका साच्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो की 90% म्हणजेच गुड किंवा चांगला. पण प्रत्येक पालकाला समजून घ्यावं लागेल की माझ्या मुलात काही गुण आहेत, काही कमतरता आहेत. जे गुण आहेत त्याला आपण मी वाढ देऊ शकतो. ज्या सब्जेक्ट मध्ये चांगला करतो त्याच्यामध्ये आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. बाकीच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणजे आपण मी सांगितलं की शाळेनंतर 4-4, 5-5 तास मुलं अभ्यासासाठी बसतात, त्याच्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर भरपूर नेगेटिव्ह परिणाम होतात, पुढे जाऊनही होतात. त्यामुळे एक संतुलित टाइम टेबल त्यांचं असणं आणि ते पालकांनी अवेलेबल करून देणं ते फार महत्वाचं आहे. आणि काय होते की प्रत्येक वेळेला आई वडील मुलांशी बोलतात तेव्हा अभ्यासाच बोलतात, भरपूर प्रमाणात हे होते आणि त्यामुळे त्यांच्यातला दुरावा कुठेतरी वाढत जातोय. त्यामुळे प्रेमानं बोलणं, कुठल्या आपल्या चांगल्या गोष्टी शेअर करणं, आज कोणती मजेदार गोष्ट आपण बघितली, पाहिली, झाली कामामध्ये, ती पालकांनी शेअर करणं, त्याचबरोबर मुलांनाही ते प्रोत्साहन करणं आणि बॅलन्स्ड पॅरेंटिंग ज्याला म्हणतो आपण, जेव्हा मूल चांगलं वागेल, जेव्हा चांगलं करेल, बोलेल, चांगल्या गोष्टी करेल, त्याला भरपूर प्रशंसा करा, भरपूर शाबाशी द्या. त्याचबरोबर ज्या वेळेला चूक करेल त्यावेळेला आपण स्ट्रिक्ट राहणं आणि त्याला समजावून देणं की ह्या गोष्टी ऍक्सेप्टेड नाहीत, हे तितकंच महत्वाचं आहे. ज्या वेळेला मुलं मागे पडत जातात, मूड स्विंग्स व्हायला सुरू होतात किंवा दुसरे बिहेव्हिअर्सचे प्रॉब्लेम सुरू होतात, पालकांचं सगळं लक्ष काय होतंय की नेगेटिव्ह गोष्टींच्याकडेच जातं आणि पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या चांगल्या वागणुकीतील जे चांगल्या वागणुकीचे प्रकार आहेत त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होतं. त्यामुळे अंततः काय होते की ज्या आपल्याला गोष्टी नको आहेत त्याच वाढत जातात मुलांच्या मध्ये. क्वालिटी टाइम देणं मुलांना तेही फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर ज्या वेळेला मुलं वाटत असेल पालकांना की ती ओपन अप होत नाहीत किंवा बोलत नाहीत आपल्याशी की काय चाललंय त्या गोष्टी सांगत नाहीत, त्यावेळेला तिसऱ्या कोणा व्यक्तीकडून ज्याच्यावर मुलाचा विश्वास आहे, ते शिक्षक, कुणी रिलेटिव्ह, मावशी, आत्या किंवा काउन्सिलर, ह्यांची मदत घेणं आणि त्यांच्याकडून समजून घेणं की कुठे प्रॉब्लेम्स आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. त्याचबरोबर अगदी बेसिक गोष्टी जसं काही झोपेचं रेग्युलर शेड्यूल असणं, अगदी 7-8 तास रेग्युलर झोप असणं, पौष्टिक आहार पुरवणं, व्यायामासाठी आणि त्यांचे काही कलागुण आहेत त्यांना वाव देणं, त्यामुळे मनाची काय होते की कुठे ना कुठे चांगली परिस्थिती निर्माण होण्याला मदत होते. आपण म्हणतो फिजिकल ऍक्टिव्हिटी, एक्सरसाइज, म्हणजे योगा असू दे किंवा आउटडोर स्पोर्ट्स, स्विमिंग ह्यासारख्या गोष्टी, ह्या गोष्टी काय होतात फिजिकल ऍक्टिव्हिटीने नॅचरली ब्रेनमध्ये सेरोटोनिन नावाचा एक पदार्थ निर्माण होतो आणि तो पदार्थ आपल्या मूड स्विंग्सना कंट्रोल करण्यासाठी भरपूर मदत करतो. त्यामुळे एकतरी ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवणं, आणखी जेव्हा हे सगळं करूनही जर मूड स्विंग्स कमी होत नसतील त्यावेळेला एक्सपर्ट्स ओपिनियन किंवा ज्याला आपण तज्ञांचा सल्ला घेणं हाही फार महत्वाचा विषय आहे.
1: नुकतंच जसं तुम्ही सांगितलं की झोप आणि आहार या गोष्टी ही म्हणजे व्यवस्थित असणं गरजेचं आहे, तर ह्या जर अपुऱ्या असतील तर त्याचाही मूड स्विंग्स वर काही परिणाम होतो?
0: होय नक्की. नॉट इवन म्हणजे नुसतं मुलांच्या मध्ये नाही, इवन प्रौढामध्येही तुम्ही बघितलं असेल की 1-2 तास जर काही झोप कमी झाले तर त्याचा इफेक्ट आपला पुढच्या दिवशी होतो. आपण चिडचिड करतो, कामात लक्ष लागत नाही, एकदम कसं तरी वाटायला सुरू होते आणि कुठेही काम करायचं असेल, चांगली गोष्ट असेल तरी आपण हॅपी फील करत नाही. मग तसाच प्रकार हा मुलांच्या बद्दलही घडतो. त्यामुळे त्यांचं झोपेचं शेड्यूल अगदी व्यवस्थित असणं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर बाहेर फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि आहार, पौष्टिक आहार. कधी कधी काय होते की मुलांना ज्या गोष्टी आपले जे फळं आहेत, भाज्या आहेत, दूध ह्या प्रकारच्या गोष्टी आवडत नाहीत म्हणून त्या राहूनच जातात अगदी लहानपणापासून. पण सगळ्यात जास्त प्रमाणात जे काही आपण व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या मेंदूसाठी आणि इमोशनसाठी जे फार महत्वाचे असतात ते सगळे ह्यातूनच मिळतात. फक्त आपले भात, डाळ किंवा भाकरी, चपाती ह्यातून मिळणार नाही, त्यात फक्त आपल्याला कार्बोहायड्रेट्स किंवा ग्लुकोजेस मिळेल. त्यामुळे एक संतुलित आहार असणं तेही फार महत्वाचं आहे. थोडे व्हिटॅमिन्स आहेत ज्याला आपण म्हणतो की ब्रेन व्हिटॅमिन्स, व्हिटॅमिन B12 झालं किंवा किंवा व्हिटॅमिन डी आहे त्याच्यामध्ये, झिंक आहे, ह्या सगळे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स दे आर व्हेरी इम्पॉर्टंट ते आपल्या ब्रेनच्या संतुलित फंक्शनिंगसाठी. त्याच्यामुळे आपले मूड्स नियंत्रित असतात, त्यामुळे अतिशय अतितीव्र प्रमाणात कोणत्याही गोष्टी राग, डिप्रेशन किंवा हॅपीनेस यासारख्या गोष्टी होऊ देत नाहीत. त्यामुळे संतुलित आहाराचाही एक महत्वाचं भाग आहे याच्यामध्ये.
1: मग सर, म्हणजे मूड स्विंग्स होत आहेत किंवा त्याचं अतिप्रमाण झालंय आणि आपल्याला कळत नाहीये मुलगा असा का वागतोय किंवा मुलगी अशी का वागते, मग ती अशी कोणती स्टेज असेल ज्यावेळी वैद्यांचा सल्ला घ्यावा?
0: अगदी अगदी महत्वाचा प्रश्न आहे. मी म्हटलं की 3 ते 5 ह्या वयोगटात थोड्या प्रमाणात मूड स्विंग्स हे नॉर्मली होत असतात आणि 1-2 तास वगैरे राहू शकतात. पण हे ज्या वेळेला भरपूर मोठ्या प्रमाणात होत आहेत, 1 दिवस, 1 दिवस अशा प्रकारे चालत आहेत, त्याच्यामुळे त्यांचं शाळेला जाणं मुश्किल होत आहे किंवा अभ्यास करणं मुश्किल आहे, ते मागे पडत आहेत किंवा मित्रांशी मैत्रिणींशी संपर्क करू शकत नाही, ते एक्सक्लूड केले जातात किंवा त्यांचे टँट्रम्स असतात त्यामुळे बाकीची मुलं त्यांना एक्सक्लूड करतात. मग अशा परिस्थितीमुळे आपल्याला त्याचा आपल्याला ओळखावं लागेल की कुठल्या गोष्टीमुळे. अगदी 6 ते 8 वर्षाआधी जर मुलांना हा प्रॉब्लेम होत असेल तर आपल्याला बघावं लागेल की मुलांना न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स म्हणतो आपण, त्यामध्ये ADHD अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, त्यामध्ये मुलं भरपूर चंचल असतात, एक जागी स्वस्त बसत नाहीत, कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीत, हा प्रकार. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणतो ज्याला, ऑटिझम मुळे मुलांना कधी कधी मूड स्विंगचा प्रकार. तर 6 ते 8 वर्षाआधी मुलांना हे प्रकार जास्त होत असतील तर ही 2-3 कारणं आहेत ती आपल्याला शोधावी लागतात आणि असा काही प्रकार असेल तर त्याला ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि ते ट्रीटमेंट द्यावं लागते. त्याचप्रकारे त्यानंतर 6 ते 8 वर्षानंतर अगदी सिमिलर प्रमाणे जर मुलं आपल्याला दिसत असतील की मूड स्विंग्समुळे त्यांचं बाहेर जाणं कमी झालंय, मित्रमैत्रिणींशी भेटणं कमी झालंय किंवा राग आला ते भरपूर ते रोममध्ये एकट्याला कोंडून ठेवतात, जेवण वगैरे करत नाहीत, कधी कधी नेगेटिव्ह भाषा वापरतात जसं की मी घर सोडून जाईन किंवा जीव देईन, किंवा अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन ग्रेड्स कमी होत आहेत ह्या मूड स्विंग्समुळे, तर ह्या वेळेला आपल्याला समजावं लागेल की आपल्याला फक्त घरात ते मॅनेज करून चालणार नाही, ह्याच्यासाठी आपल्याला कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांना भेटावं लागेल. आणि ह्या गोष्टी आपल्याला मदत करतील की तज्ज्ञांना भेटून कारण शोधणं आणि त्याला ट्रीटमेंट घेणं.
1: एक उदाहरण घेऊन विचारेन सर, रुसणं असतं किंवा हट्टीपणा असतो, बऱ्याचदा रुसलेली मुलं ही लवकर नॉर्मल होत नाहीत, खूप उशीरपर्यंत ती रुसून बसलेली असतात, मग हा कशामध्ये प्रकार म्हणजे आपण घ्यावा?
0: हा म्हणजे रुसणं ज्याला मराठीत ज्याला रुसणं म्हणतो त्याला जर सायंटिफिकली आपण अंडरस्टँड करायचा प्रयत्न केला तर त्याला आपण थोडंफार रिजेक्शन सेन्सिटिव्हिटी म्हणतो, म्हणजे आपल्या मनाविरुद्ध जर कोणती गोष्टी घडली, आई वडिलांनी नको म्हटलं किंवा ह्या गोष्टी करू नको म्हटलं किंवा नको असलेली गोष्ट त्यांना सांगितली तर त्यावेळेला बोलणं बंद करणं, जेवण बंद करणं किंवा कुठेही न बाहेर जाणं थोड्या प्रमाणात हे नॉर्मली असू शकते. नॉर्मली 5 ते 6 वर्षापर्यंत मुलांना थोडंफार असू शकते. त्यानंतर जर होत असेल तर त्याला आपल्याला कारणं शोधावी लागतात की हे कशामुळे होत आहे. मग त्याच्यासाठी भरपूर कारणं असतात, मग सायकॅट्रिक डिसऑर्डर्स आले किंवा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आले त्याच्यामध्ये, किंवा हा एक प्रकारचा स्वभावाचा प्रकार भाग असू शकतो ज्याला आपण पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणतो किंवा पर्सनॅलिटी प्रॉब्लेम्स म्हणतो. तर जर भरपूर प्रमाणात हे रुसणं होत असेल किंवा त्याचा इफेक्ट मग घरच्यांच्यावर आणि बाकीच्या परिस्थितीवर होत असेल तर त्यावेळेला आपल्याला अंडरलाईंग सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स काय आहेत हे समजून घ्यावे लागते.
1: खूपच महत्वाचा विषय खरं तर आहे हा, आणि मूड स्विंग्स होणं म्हणजे अगदी आपण नॉर्मल म्हणून जातो पण याच्याशी रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि मुळात जे शाळेला जाणारी मुलं आहेत त्यांना अभ्यासाचा ताण कितपत आहे त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास पालकांनी करणं खूप गरजेचं आहे हे आता तुमच्या बोलण्यातून लक्षात आलं. शेवटी जाता जाता आपण आपल्या लिस्नरना काय एखादा मेसेज देऊ की कसं आपण मुलांच्याकडे पाहावं किंवा काय काळजी घेतली पाहिजे?
0: मूड स्विंग्स हा अगदी कॉमन प्रकार आहे, तो ओळखणं फार महत्वाचं आहे. जेव्हाही आपल्याला वाटेल की मूड स्विंग्स मुलांच्या मध्ये भरपूर होत आहेत, त्यांच्या भावना अतिशय उद्वेगाने येत आहेत किंवा अतितीव्र होत आहेत आणि भरपूर वेळ राहत आहेत, त्यावेळेला ते समजून घेण्याचा प्रयत्न करा, बोलण्याचा प्रयत्न करा त्यांच्याशी, परिस्थितीचा आढावा घ्या की कोणत्या गोष्टी मुलाला अफेक्ट करत आहेत. त्याचबरोबर ज्या वेळेला आपण ह्या गोष्टी करूनही जेव्हा आपल्याला काही मार्ग दिसत नाही किंवा हे कमी होत नाही, त्यावेळेला तज्ञांचा सल्ला घ्या. मूड स्विंग्स हे आपण ओळखू शकतो आणि मुलाला शिकवू शकतो, आणि ज्या गोष्टींचा त्रास होत आहे तो वेळीच जर आपण बंद केला, मग अभ्यासाचा त्रास असू दे, घरातला असू दे किंवा कुठल्या दुसऱ्या गोष्टीचा असू दे, तो वेळीच जर आपण बंद केला तर हे मूड स्विंगचे प्रकार प्रमाणात राहू शकतात, कमी होऊ शकतात. नाहीतर पुढे जाऊन मुलांना मूड डिसऑर्डर्स, डिप्रेशन, आत्महत्येचे प्रकार, व्यसनाधीनता ह्यासारखे प्रॉब्लेम्स ते जास्त व्हायला सुरू होतात. त्यामुळे पालकांनी लक्ष ठेवणं, आणखी पालकांच्या बरोबरच शिक्षकांनी सुद्धाही लक्ष ठेवणं आणि अशा गोष्टी पालकांच्या निदर्शनास आणून देणं हे फार महत्वाचं.
1: थँक्यू सो मच सर, एवढ्या महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल
0: धन्यवाद.
1: हा होता आजचा आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण डॉक्टर विनायक कोपर्डे यांना ऐकत होतो, जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये पीडियाट्रिक न्यूरोलॉजी डिपार्टमेंटला लहान मुलांची मनोविकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्याचसोबत केलीज जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर सुद्धा. कसा होता आजचा विषय मला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीष पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणूधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड.
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये.
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा.
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी.
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल.
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी.
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील.
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा. 8 हायटेक शस्त्रचिकित्सा.
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल.
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण.
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम. तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड.
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये.
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा.
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी.
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल.
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी.
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील.
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा. 8 हायटेक शस्त्रचिकित्सा.
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल.
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण.
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम. तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.